alo samme ma manghang ma yakthung le kuiglao samme gan samlo agep sum se chure alakon saktimi bathim ben safa sinap suma ain batang sa sapchen thi khep sumlo ain ba sapcheng le thamingwa abange ine abange lagi abange ine abangere lagi abange ine abangere lagi pa mana isikon thesang pung thewa the kurot pung ken abange lagi hekeng abange sigang kebong ben abangi ogap chokma kan lathi ikchumlo atin sodongen matumyang tutu narendra modi re atmanirbhar lekubo o hektuang hoye kan ikchumlo lamba tencha changjangwa ta masira hekeng kan yambok mehektu kan lamba tencha lummo changjangwa ta ma chokma yambok ponglapon kon abangi ini abangi lagi kero bakrek tencha samdang namsin atinin abangi sigang kebong bathesang chama thungma kuja poke thungma parikha changmana changwa wa manawati ogap chokmana chigowa thesang ani hingmano ogap kebong mapanha akhenchang abangi himmo pangbe o tencha laje o kurot pong khenha kerek ani lumbhesi khagen lumbeha laje re kundhesi khella chogule kon lumbhe no kundeha ani abangi ogap chogum hekeng laje togi phosum keroba ningsek alakon abangi bapanha abangi re ogapo ta mar lagi abangi iching mapung abangi okebong bapanha abangi ogap chok magara abangi sigang pungwa ayak hekeng abangi kero ben mim tha अके पोंगिले अबांगे चाहागे जोकपा येक पपानहा अबांगे कुरत ल मांग ओगाप चोकमा सुक्तेत अलथेंग अबांगे इन अबांगे रे लागी ओगाप चोकमा रे चोकमा केर बपान पा मेले अबांगे सिगांग बा थेसंग पानहा मेवा खेन इंग मांग ओगाप चोक मेले अबांगे बालेंगसोंग बहा तगी पो मामेसुक पो बोखो मामेसुक यामकन नतंग दंग अनि हिम सिगांग बा यांगसा कुंदेहा lakat we laje pek ma meghonen oke pongile ani okewa bayang sakunde ang ani hoe hisin la wa hekyang chujuk pa lengsong baha khamdok himha togi poma kuben poma mesuktu oke ri lengsong baha no we we khamdok himha togi me bole laje sigang keyung ba laje sa bare labo kho ma mesuktu khenu tong dong laje inang togi po ang pek अखिर के अनि अबांगे इने ओगाप मेंजोके ना लाजे लाम केदा बपानहा चिगो वाहा ओगाप चोक मेले इंग मेले अनि ओके वा बयांग सकुंदे हा लाकात पेक ओके पोंगिले लाजे बयांग जिकिन योबो पोंग लपे वे लाजे नुले यांग के सा बपोंग लपे ओके पोंग मलाम तांगसे मे मानु अबांगे लाजे युक्फो यांग जिक तेंगो पतगी फो मारे लागी अबांगे सिगांग के वा बेन अबांगे ओगाप चोगुम कुभा केतुम अनि तेमिन लाजेउ अनि मेनसम यमिर चहा केवा बा परिक परिक पा पानहा कुरत अनि ए लाजेउ पोंगरा अनि ए ओगाप चोक मयामबक अजोगुमरा अयाक कमचा माथुंगमा पानहा चंगवा चंगमा ते थुंगहा अलो बयम इसिक पान चिगो वाहा पोंगला वागर खेन केरे कमांग ओगाप अजोगुमरा अवान केदा बयमोंग अबांगे तेन ओ केबोंग बा चिगो वा ओगाप चोक मते मगर अबांगे पांगभे सुमाजी खामगु लाजे इन तगी पोरपेक थोबो तारपेक खेलले चोगुले अबांगे इन अबांगे